0: मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. विरोधकांची एकीकडे घोषणाबाजी सुरू असतानाच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं. राज्यसभेत काल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या क्षेत्रातल्या उद्योजकांची प्रलंबित देयकं वाद लवकर निकाली काढणं तडजोडीनं रकमेची वसुली करणं या तरतुदींचा त्यामध्ये समावेश आहे. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते काल मुंबईत शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. शिक्षणाची गुणवत्ता, मातृभाषेचं संवर्धन, इतिहासाची समृद्ध परंपरा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा यांचा समतोल साधत राज्य शासन विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून राष्ट्रीय स्तरावरही महत्वपूर्ण स्थान राखून आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेनं वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्तारण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणेकरांना अधिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध व्हावा तसंच वाढत्या प्रवासी मागणीची प्रभावी पूर्तता व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी काल पुण्यात सांगितलं. पुणे विभागात अवयवदानाबद्दल जनजागृती वाढत आहे. गेल्या 5 वर्षात मृत घोषित करण्यात आलेल्या 400 अवयवदात्यांच्या माध्यमातून 896 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. 2021च्या तुलनेत 2025 अवयवदानाच्या प्रमाणात 80% वाढ झाली असून 2026च्या पहिल्या 7 महिन्यातच 44 दात्यांची नोंद झाल्यानं यंदाही हा आलेख वाढता राहण्याची चिन्ह आहेत. सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी अर्थात CCMP उत्तीर्ण झालेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले. शासनाच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेनं विरोध केला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी IMA आज सकाळी 6 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवणार आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागानं रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केलं असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं त्यामध्ये नमूद केलं आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल मुंबईत लोकभवनात त्यांना अभिवादन केलं. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शालेय विद्यार्थ्यांना शेतीचं महत्व कळावं यासाठी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी जिल्हा परिषद शाळेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी आणि त्यांची नाळ शेती आणि शेती संस्कृतीशी घट्ट जोडली जावी यासाठी श्रीवर्धन तालुक्यातील वावलेवाडी येथील जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळेने राबविलेला अनोखा उपक्रम जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे. सध्याच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुलं शेतीपासून दूर जात आहेत. अशा स्थितीत मुलांना शेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी यासाठी वावले बावलेवाडी शाळेतील शिक्षक मुलांना घेऊन शेतावर गेले. शिक्षकांनी नांगर हातात धरला आणि मुलांनी भात लावणीचा अनुभव घेतला. प्रथमच शेतात उतरलेल्या मुलांनी निसर्गाच्या सानिध्यात आणि पारंपरिक लावणी गीतांच्या तालावर भात लावणीचा आनंद घेतला. स्थानिक शेतकरी तसेच महिला मंडळाच्या महिलांनी मुलांना भात लावणीचे प्रात्यक्षिक दिले. आपल्या ताटात येणारा भात किती कष्टातून तयार होतो याची जाणीव देणारा हा उपक्रम पुस्तकी शिक्षणा पलीकडचा जिवंत अनुभव ठरला अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड.
0: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. ग्रामविकास विभागानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचं उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्यात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा दुसरा टप्पा तसंच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना राबवण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा इथून काल मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. प्रत्येकानं किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. राज्य शासनानं हरित महाराष्ट्र उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवड अभियान सुरू केलं आहे. त्याअंतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं 7.5 महिन्यांनंतर पुन्हा आगमन झालं आहे. 2013 पूर्वी गंगा साधारण 3 वर्षांनी येत असे. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दरवर्षी गंगा अवतीर्ण होत आहे. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होत असतात तसंच दूरदूरचे भाविकही गंगास्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातील विशिष्ट रचना, हालचाली आणि सायफनसारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांचं काल अल्पशाह आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. दलित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दलित पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं काल धरणाचे आणखी 2 स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सध्या एकंदर 4 स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. रायगड जिल्ह्यात खोपोली इथं रविवारी सायंकाळी केपी धबधब्यावरून कोसळून मरण पावलेल्या तरुणाचा मृतदेह काल दरीतून बाहेर काढण्यात आला. रील्ससाठी व्हिडिओ करत असताना पाय घसरून दरीत पडल्यानं ठाण्याच्या या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. हवामान. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. शालेय अभ्यासक्रमात नशामुक्तीच्या अनुषंगानं पाठ्यक्रमाचा समावेश करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावरून विमानसेवा विस्तारणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आणि बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीला राज्य सरकारची मान्यता, आयएमएकडून राज्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड खरा सोना
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नमस्कार मंडळी, नमस्कार. सुरुवातीला फारसा वेळ न घालवता लगेच एक गाणं ऐकूया. त्याचं कारणही सांगते. त्याचं कारण असं आहे की लगेचच 10:05 तुम्ही ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. आणि या 5 प्रायोजित कार्यक्रमानंतर आपला मनस्पर्शी कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आणि आज मनस्पर्शी कार्यक्रमात करायची आहे धमाल. का धमाल करणार आहोत त्याचं कारण तुम्हाला गाणी ऐकल्यानंतर नक्की कळेल. मनस्पर्शी कार्यक्रमातली धमाल आणि त्यानंतर युवा तरंगमध्ये आपल्या युवा मित्राशी गप्पा. आजचा दिनविशेष थोडासा सांगेन त्यानंतर अर्थातच. आणि रंजक सफरमध्ये गप्पा मारणार आहोत, त्याबरोबर प्रश्न उत्तरही असणार आहेतच. त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात मस्त गाण्यांनी करूया. आणि काय धमाल करणार आहोत ते या गाण्यानंतर आणि प्रायोजित कार्यक्रमानंतर कळेल.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोतेहो 10:05 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोतेहो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: आयुर्वेदामध्ये तूप खायला सांगतात, तुपाला खूप महत्व आहे, किंवा रादर पंचकर्मात म्हणजे वमन विरेचन ज्या वेळेला करतात त्यावेळेला तर जवळजवळ 150 ml सुद्धा तूप खायला दिलं जातं। पण आम्ही असं ऐकलंय की तुपामुळे ब्लॉकेजेस होतात, हार्ट ब्लॉक होतो, तर मग यामागे नक्की आयुर्वेदाचं तंत्र काय आहे, आयुर्वेद काय सांगतं?
4: कसे की 5,000 वर्षापूर्वीपासून आयुर्वेदाचे कन्सेप्ट फिक्स आहे। बरेच जण लेटेस्ट काही रिसर्च ह्याच्याकडे लक्ष देत नाही। आता लेटेस्ट जर का रिसर्च बघितला तर हल्ली अनेक म्हणजे म्हणतो ना की हार्ट स्पेशालिस्ट सुद्धा सांगायला सुरुवात केली आहे त्यांनी की आता तुम्ही तूप खा म्हणून। आता असं का, तर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात ते काय होतं की बॉडीमध्ये गेल्यानंतर किटोन बॉडीज मध्ये कन्वर्ट होतात आणि इन्स्टंट एनर्जी शरीराला देतात। म्हणजे कुठल्याही प्रकारमध्ये जर का त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतो ना की मोनो अनसॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड फॅट्स असतील तर ते काही ब्लॉक तयार करत नाहीत। म्हणजे हे जे आहे ते शरीराला एनर्जी देण्याचं काम करतात असं आता त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी डायटरी जे काही 90s डायटरी चेंजेस दिले होते त्यामध्ये जास्ती कार्बोहायड्रेट खा, कमी प्रोटीन खा आणि म्हणजे फॅट्स एकदम कमी घ्या किंवा 0 fats घ्या असं सांगितलं होतं। पण आता उलट केले त्यांनी, जास्ती फॅट्स घ्या मग प्रोटीन घ्या आणि कार्बोहायड्रेट कमी, म्हणजे कधी कधी आता 0 carbs सुद्धा आलेले। कारण आता कसं आहे की हार्ट अटॅक का येतो असं जर का बघितलं किंवा ब्लॉक का होतात हे बघितलं तर कार्बोहायड्रेट जे आहेत म्हणजे एक्स्ट्रा जर का शरीरामध्ये कार्बोहायड्रेट तुम्ही खाल्ले गेले तर त्याचं रूपांतर फॅट्स मध्ये होतं आणि हे फॅट काय होतं तुमचं ब्लॉक क्रिएट करण्यासाठी कारणीभूत असतं असं त्यांच्या लक्षात आलं। म्हणजे आता ते म्हणतात की तुम्हाला तूप खाल्ल्याने अटॅक येणार नाहीये तर कार्बोहायड्रेट खाल्ल्याने अटॅक येणार आहे। म्हणजे लेटेस्ट रिसर्च आता परत उलटा झालेला आहे। म्हणजे परत त्यांनी सांगितलं की नाही तूप हे इन्स्टंट एनर्जी देणार आहे आणि आयुर्वेदामध्ये तुपाला तर अमृतच मानलेलं आहे पहिल्यापासून। म्हणजे परत आयुर्वेदाचे कन्सेप्ट कसे होत आहेत की प्रूव्ह होताना दिसत आहेत। डायटरी जर का बघायचं असेल तर आयुर्वेदामध्ये त्याचं डीप आणि सायंटिफिक नॉलेज जेवढं चांगलं आहे तेवढं इतर कुठल्याच शास्त्रात नाहीये।
3: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे। या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील। लक्षात ठेवा, रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025।
4: आता म्हणजे मॉडर्न मेडिसिन पण आता म्हणजे जे रिसर्च झाले त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की तुपामध्ये काय आहे 90% सॅच्युरेटेड आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत त्यामध्ये आणि त्याच्यामुळे होतं कसं ते इन्स्टंट एनर्जी देतात। मग आणखीन काय काय चांगलं आहे तर कोकोनट ऑइल तेही सगळ्यात चांगलं आहे बरोबर। त्याच्यानंतर मग ऑलिव्ह ऑइल किंवा हे आहे ते काय आपल्याकडचे नाही।

0: आणि जर का बघितलं ग्राउंडनट ऑइल म्हणजे आपण ज्याला शेंगदाणा तेल वगैरे म्हणतो त्याच्यामध्येही चांगल्या प्रकारे म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत म्हणजे तेही चांगलं आहे. आणि वाईट काय तर आपण जे काही सोयाबीन सनफ्लॉवर तेल खातो त्याच्यामध्ये म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड जास्त आहे त्यामुळे ते जरा त्रासदायक आहे. त्याचं हिटिंग पॉईंट सुद्धा कमी आहे त्यामुळे त्याच्यातून फ्री रॅडिकल तयार होतात शरीरामध्ये इन्फ्लेमेशन तयार होतं असं आता मॉडर्न रिसर्च सांगायला सुरुवात केली त्यांनी. बरोबर की नाही? म्हणजे आयुर्वेद पहिल्यापासूनच म्हणत होतं की बाबा म्हणजे तूप खाणं चांगलं किंवा म्हणजे आपल्याकडचे जे वेगवेगळे ऑइल वापरले जात होते ते चांगले आहेत. बरोबर. पण कसं आहे की म्हणजे एखादी गोष्ट मार्केटिंग करायची असेल तर मग लगेच त्याला हे वाईट कसं आणि आमचं चांगलं कसं हे दाखवलं जातं आणि त्या पद्धतीने हे सगळे मार्केटिंग गिमिक्स असतात. त्यामुळे आयुर्वेद काय म्हणतंय याच्याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे जर का तुम्ही म्हणजे तुमची लाईफस्टाईल जर का मेंटेन केली किंवा तुमचं म्हणजे म्हणतो ना की निरोगी जर का तुम्हाला जायचं असेल 100 वर्ष चांगलं जगायचं असेल तर मग आयुर्वेद तज्ञाचा एक चांगला सल्ला घ्या. एक फॅमिली आयुर्वेद फिजिशियन तुमच्या बरोबर राहू द्या तर तुम्ही 100 वर्ष नक्कीच चांगलं जगू शकाल. आणि आयुर्वेदाचे कन्सेप्ट हे फिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार मार्केटिंग नाही काही नाही त्यामुळे लेटेस्ट काही काही गिमिक्स येत राहतात काही येत राहतात त्याकडे लक्ष देऊ नका. आयुर्वेदाच्या साथीने जा 100 वर्ष नक्कीच जगाल.
1: श्रोते हो डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मालाड आणि ठाणे इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्झ वर 10:10 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू झालेला आहे मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आत्ता परवाच आपण 2 दिवसांपूर्वी छानपैकी मैत्री दिन म्हणजेच फ्रेंडशिप डे साजरा केला. सगळ्यांनी फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम झाले. पण आत्ता आज इथे येताना विचार करत होते की फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने कार्यक्रम झाले असतीलच, पण आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आज अशा चौघांबद्दल, जोडीबद्दल, जोड्यांबद्दल बोलणार आहोत की ज्या जोड्या रील लाईफ म्हणजेच अर्थात सिनेमातल्या जोड्या पहिले झाल्या आणि त्यांचे खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकीच मैत्री नंतर झाली. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मैत्रीचा उल्लेख आला की लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या अभिनेते दिग्दर्शक जोड्यांचं नाव आपसूक तोंडावरती येतं. या चारही कलाकारांची मैत्री आपण चित्रपटांच्या माध्यमातून पाहिली. अशोक सराफ यांनी सचिन पिळगावकर यांच्याबरोबर काम केलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांची महेश कोठारेंबरोबर केमिस्ट्री अशी काही जुळून आली की त्यांनी त्या काळामध्ये 80-90 एक से एक हिट चित्रपट दिले. या जोड्यांविषयी आपण बोलणार असल्यामुळे सुरुवातीलाच आपण त्यांच्याच चित्रपटातलं ही दोस्ती तुटायची नाही हे गाणं आपण ऐकलेलं होतं. त्यामुळे या सगळ्यांची जी गाणी आहेत ती या चित्रपटातली इतकी धमाल आहेत की सुरुवातीला मी म्हटलं तसं की धमाल का करणार आहोत, त्याचं कारण हेच आहे की यांच्याच चित्रपटातली गाणी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. त्यामुळे थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी, मराठी गाण्यांचा खजिना घेऊन नेहमीच आम्ही तुमच्यासोबत असतो सकाळी 10 दुपारी 1 FM गोल्ड वाहिनीवरती. आणि आज अर्थातच 4 ऑगस्ट हा दिवस आहे. 4 ऑगस्ट हा दिवस म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला अवलिया लाभलेला होता जो सर्वतोपरी खास होता. त्यांची गाणी सकाळपासून तुम्ही ऐकताय हिंदी चॅनल्सवरती सुद्धा. अभिनेता, गायक, संगीत दिग्दर्शक, निर्माता म्हणजेच किशोर कुमार त्यांच्या आवाजाने ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्या वेगवेगळ्या स्टार्स जे होते, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, देवानंद, सुपरस्टार्ससाठी त्यांचा आवाज त्यांच्या सगळ्या हिट गाण्यांमागे होता. त्यांच्यासाठी भारतीय संगीतातलं एक ज्यांना अजरामर नाव आपण म्हणतो त्यांच्यासाठी वेगळं काहीही आपल्याला सांगायची गरज नाही आहे. त्यांची गाणी फक्त बस ऐकत राहावी अशी. तर आज आपण अनायसे गाणी ऐकतोय ती याच चित्रपटातली अशा वेगवेगळ्या

सचिन आणि महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले आणि त्यातल्याच आपल्याकडे अशी जी धमाल गाणी आहेत त्याच्यात मराठीत सुद्धा त्यांच्या आवाजातलं गाणं आहेच, त्यामुळे सुरुवात करूया त्यांच्याच आवाजातल्या गाण्यांनी आणि या चित्रपटांबद्दल, या सगळ्या जोड्यांबद्दल बोलूया आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

एक थोडीशी गंमत हा की त्यांच्या एकापेक्षा एक दे दणादण चित्रपटांनी अनेक वर्ष मनोरंजनाचा धूमधडाका उडवून दिला. सिनेमांमध्ये गंमत जम्मत करत मराठी चित्रपटसृष्टीला नवा आत्मविश्वास देणारे हे धडाकेबाज दिग्गज अभिनेते निर्माते दिग्दर्शक आहेत सचिन पिळगावकर, महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. मी म्हटलं तसं की त्यांचे असे काय सॉलिड सिनेमे होते ना सगळे, धूम धडाका, धडाकेबाज, थरथराट आणि आत्मविश्वास सारखा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट सुद्धा. अशी ही बनवा बनवी तर लेजेंडरी, आता सुद्धा अजूनही तो आवडतोच सगळ्यांना. त्यामुळे नवरी मिळे नवऱ्याला असेल, माझा पती करोडपती असेल, किती चित्रपटांची नावं घ्यावी. एका मुलाखतीत महेश कोठारेंनी सांगितलं होतं की महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री, हे तर आपल्याला माहिती आहेच. अशी ओळखच त्यांची निर्माण झाली होती. मनोरंजनाची 100% हमी हे समीकरणच रूढ झालेलं होतं. धूमधडाका चित्रपटापासून धडाकेबाज अशी सुरुवात झाली होती त्यांची. पण त्यावेळेला महेश कोठारे म्हणाले होते की मी आधी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाटकातलं काम बघितलं होतं. त्यावेळेला त्यांना अर्थातच सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मीकांत बेर्डे यांना लक्ष असं म्हटलं जायचं, त्यामुळे त्याच्या अभिनयाने मला प्रभावित केलं होतं. तेव्हा महेश कोठारेंच्या डोक्यामध्ये धूमधडाका या चित्रपटाचा विषय सुरूच होता आणि त्या क्षणी एक रुपया देऊन लक्ष्याला धूमधडाका या चित्रपटासाठी मी साईन केलं असं त्यांनी सांगितलं. महेश कोठारेंनी मराठी चित्रपटात नवीन तंत्रज्ञान आणलं तेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे धडाकेबाज चित्रपटातला बाटलीतला माणूस म्हणजे लक्षा दाखवण्यासाठी परदेशवारी करून तिथलं तंत्रज्ञान त्यांनी इथे आणलं. झपाटलेल्या चित्रपटातली बाहुली जिवंत दाखवण्यासाठी आधुनिक तंत्र वापरलं. दे दणादण, थरथराट, धडाकेबाज या चित्रपटांनी अक्षरशः त्या काळामध्ये धुमाकूळ घातलेला होता. झपाटलेला सारखा चित्रपट म्हणजे सुद्धा अनोखी संकल्पना, वेगवान कथा, दिग्दर्शन, रहस्याची फोडणी, लक्षाची धमाल, ओम फट स्वाहा, खलनायक, तात्या विंचूच्या कारवाया, त्यामुळे हे सगळे सिनेमे ना यावेळे त्यावेळचे असे लक्षात राहिले आणि त्यांनी खरंच त्या काळामध्ये एक प्रकारचीच छान धमाल उडवून दिलेली होती. त्यांच्याच वेगवेगळ्या चित्रपटातली गाणी आजच्या कार्यक्रमात ऐकूया मनस्पर्शीमध्ये.

0: नहीं घाम ही फुटला, घाम ही फुटला अंगाला या सुटला ग थर थराट, घाम ही फुटला अंगाला या सुटला ग थर थराट।
1: थरथराट चित्रपटातली अशा चित्रपटात अशी यांची गाणी कितीतरी आहेत वेगवेगळी गंमतशीर, पण आपण सगळी तर ऐकू शकणार नाही आहोत, त्यामुळे काही काही आपली नेहमीची वेगवेगळी गाणी ऐकण्याचा प्रयत्न अजून करणं एका कार्यक्रमात। सगळ्या चित्रपटांबद्दल जर बोलायचं झालं तर वेळच आपल्याला पुरणार नाही। म्हटलं तसं की लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर गंभीर भूमिकासुद्धा त्यांनी करून त्याच्यातनं सशक्त अभिनय क्षमता आपली दाखवून दिली, पण अर्थातच आपल्याला आपण त्यांना ओळखतो ते विनोदाचं अचूक टायमिंग असणारा अभिनेता म्हणून। टुरटूर नाटकापासून त्यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली आणि शांतेचं कार्ट, बिघडले स्वर्गाचे दार अशी विविध नाटकं करत चित्रपटात प्रवेश केला। लक्षा या नावानी अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांची जोडी जमली ती महेश कोठारेंसोबत। महेश कोठारेंचा चित्रपट आणि लक्ष्मीकांत बेर्डे नाही असं सहसा घडलंच नाही, आणि म्हटलं तसं की म्हणून ह्या असे वेगवेगळ्या प्रकारचे जे धमाल चित्रपट होते की ज्याच्यामध्ये थ्रिल म्हणजे कॉमेडी थ्रिलर सगळ्या कुटुंबाला बघता येतील एन्जॉय करता येतील असे सगळ्या प्रकारचे चित्रपट होते। आणि मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आणि छोट्या पडद्यावर सुद्धा आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मराठीतले सुपरस्टार म्हणजे अशोक सराफ। विनोदी अभिनेते अशी त्यांची सुद्धा ओळख आहे, विनोदाचं अचूक टायमिंग त्यांचंही आहेच, तरी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतका हरहुन्नरी भूमिका साकारणारा कलाकार दुर्मिळच। क्रूरकर्मा खलनायक उत्तम बंडू तुपे यांच्या भस्मावर आधारित भस्म्याच्या भूमिकेसारख्या भूमिका सुद्धा त्यांनी वठवल्या, पण अर्थातच गाजल्या त्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या। अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ सचिन आणि अशोक सराफ म्हणजे हे सगळ्या ज्या जोड्या होत्या ना, म्हटलं तसं की महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे, या जोड्या मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर त्या काळामध्ये खास करून घेऊन गेलेल्या होत्या।

तुझी माझी जोड़ी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली तुझी माझी जोड़ी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली गोरी गोरी कोरी कोरी इश्काची नोट ही

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
1: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत.

आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

सचिन आणि महेश कोठारे या दोघांबरोबरही काम केलेल्या अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत दोघांच्या शैलींबद्दल सांगताना सांगितलं की दोघांची शैली वेगळी वेगळी आहे.

यांचं दिग्दर्शन असलेला सुवर्ण महोत्सवी ठरलेला चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी. मराठी चित्रपट सुवर्ण महोत्सवी ठरणं तसं त्या काळात थोडंसं दुर्मिळ होतं. त्यावेळचे सगळे लोकप्रिय कलाकार त्यामध्ये होते. विनोदी अभिनयासोबतच वसंत सबनीसांचे पटकथा संवाद आणि संगीत आजसुद्धा तुफान लोकप्रिय आहे. म्हणजे गंमत अशी आहे की आजसुद्धा जेव्हा तो टी व्हीवरती सिनेमा लागतो तेव्हा इतके प्रेक्षकांना खळखळून हसवतात. हे सिनेमे अजरामर आहेत याची साक्ष देणारं आत्ताच्या काळातलं खास उदाहरण काय माहिती आहे? सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स. देशभरात जगात काहीही घडू दे त्याचा संबंध या चौकडीच्या या चित्रपटाशी लावला जातोच. विनोदी मीम्स झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि हे मीम्स बनवणाऱ्या कलाकारांचं सुद्धा कौतुक सचिन अशोक महेश कोठारे यांनी आपल्या जेव्हा गप्पा ते मारत होते एका मुलाखतीत तेव्हा त्यांनी सुद्धा कौतुक केलंय की याचे मीम्स इतके पटापट व्हायरल होतात की याची साक्षच आहे की इतकी वर्ष झाली या चित्रपट तरी सुद्धा अजूनही हे विनोदी चित्रपट जे आहेत त्यातले विनोद आहेत डायलॉग्स आहेत ते तितकेच लोकांना आवडत आहेत आजच्या काळात सुद्धा.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे. निषेध.

0: चटणीचे
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

10:54 झालेली आहेत, त्यामुळे आता फार काही बोलायला आपल्याकडे वेळ उरलेला नाही. गाणं ऐकूया एक शेवटचं. या चौकडीनी 80 आणि 90 दशकातला काळ, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, या चौकडीनी गाजवला, मराठी चित्रपटसृष्टीला वेगळी ओळख दिली. आज लक्ष्मीकांत बेर्डे जरी आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा त्यांचे चित्रपट आपल्याला सगळ्यांना आवडतात, लक्षात राहतात. आणि मी म्हटलं तसं की आत्ताच्या काळात सुद्धा ते जुने झालेले नाही आहेत, त्यांचे मीम्ससुद्धा व्हायरल होतात, यावरनं त्यांचा ताजेपणा आपल्याला लक्षात येतो. म्हटलं तसं की जसं धनंजय माने इथेच राहतात का, हा डायलॉग जसा त्यांचा धमाल सीन होता आणि तो आत्तासुद्धा बरेच वेळेला वापरला जातो, तसंच आपल्याला लक्षात येईल की आत्मविश्वाससारख्या गंभीर चित्रपटात, गंभीर म्हणजे गंभीर आणि कौटुंबिक आणि थोडासा सगळ्याच प्रकारचा तो चित्रपट होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा झेंडे इथे राहतात का विचारत येणारे अशोक सराफ आपल्याला लक्षात राहतात. त्यामुळे किती चित्रपटांची नावं घ्यावी आणि किती चित्रपटांमधले डायलॉग याविषयी बोलावं, पण आता मात्र या चौकडीने गाजवलेला काळ डोळ्यासमोर आणूया. लागला चित्रपट टीव्हीवरती तर त्याचा आनंद नक्की घेऊया. आणि हे शेवटचं गीत आत्ता या मनस्पर्शी मधलं, लगेचच 11 आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम, त्यामुळे प्रायोजित कार्यक्रम ऐकून त्यानंतर आपली भेट युवा तरंग कार्यक्रमात होणार आहे. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

0: गोल्ड खरा सोना।
1: 11 वाजलेले आहेत, श्रोते हो आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स।
0: FM गोल्ड खरा सोना।
2: जाहीर सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही। धन्यवाद।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वी शता टॅबलेट्स। आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला। आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे।
4: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते। निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वी शता टॅबलेट्स। खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं। गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स। सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका, संध्याकाळी फळं खा। आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स। वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या। मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट। सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे। सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट। एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी। त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट। च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम। पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा। फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट। आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा। नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो, त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट। बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा। सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा। केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं। तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं। केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा। केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम। केसांना लावा केशकल्पिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा। आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा। गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून

0: तेजस्वी ठेवा. त्वचेचं कालवण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वीगंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट ग्रुत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, ॲलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज ॲलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा ॲलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स. तन्वी शता टॅबलेट्स.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 11:06 झालेली आहेत. आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स. या प्रायोजित कार्यक्रमानंतर मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं युवा तरंग या आपल्या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते.

0: श्रोते 11:16 झालेली आहेत आणि आजचा दिवस काय आहे ते तुम्हाला आधी सांगते आणि त्याप्रमाणे आपला आजचा जो युवा मित्र आपल्याबरोबर जोडला जातोय त्याच्याबद्दलही तुम्हाला थोडंसं सांगते. आज 4 ऑगस्ट आहे आणि आज जगभरामध्ये 2 वन्यजीव दिवस पाळले जातात. ते दिवस कोणते आहेत तेही तुम्हाला सांगते आणि आपण त्याबद्दल बोलणार आहोतच. पण आपल्याबरोबर आज आपला एक युवा मित्र आहे, त्याचं नाव आहे रितेश साठे. स्केल्स अँड टेल्स वाईल्डलाईफ ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशनचा तो फाउंडर मेंबर आहे. हाय रितेश.
1: नमस्कार.
0: आवाज ऐकायला येतोय व्यवस्थित? तर आज आपण आधी रितेशचं स्वागत करूया. स्केल्स अँड टेल्स ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशन याबद्दल आधी त्याच्याकडनं थोडंसं जाणून घेऊया आणि एकूणच आजच्या दिवसाबद्दल पण आपण थोडंसं त्याच्याशी बोलणार आहोत. तर रितेश, तुझं युवा तरंग या FM Gold कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच मॅम. आपलं आभार की तुम्ही ह्या खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती हा विषय मांडण्याची संधी मला दिली
0: आणि
1: त्याबद्दल मी तुम्हाला माझ्या ऑर्गनायझेशन बद्दल पण सांगू इच्छितो की स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ ॲनिमल रेस्क्यू फाउंडेशन ही आमची संस्था आम्ही 2021 फॉर्म केली आणि 2021 पासून आम्ही कोलॅबोरेटिव्ह विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट,
0: ओके,
1: वन्य प्राणी रेस्क्यू करणं, त्यांना वेळोवेळी उपचार प्रोव्हाइड करणं आणि संपूर्ण समाजामध्ये वन्य प्राणी आणि निसर्ग याचं महत्व पटवून देणं आणि त्यांच्याबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचं काम ही संस्था 2021 पासून करते.
0: वा, खूपच छान आहे काम हे. त्याबद्दल तर आपण आता बोलत राहूच या. आणि रेस्क्यू करणं, ॲनिमल रेस्क्यू, वन्यजीव प्राणी पक्षी यांना सरपटणारे प्राणी या सगळ्यांना रेस्क्यू करणं, याच्याबरोबर आजच्या एका दिवसाबद्दलही तुझ्याशी नंतर गप्पा मारायचे त्यात सगळ्याच बद्दल की आज इंटरनॅशनल क्लाउडेड लेपर्ड डे आहे आणि इंटरनॅशनल आऊल अवेअरनेस डे आहे, त्यामुळे ह्या दोन्ही दिवसांबद्दलही तुला तुझ्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण आत्ता तू म्हणालास तसं की स्केल्स अँड टेल्स फाउंडेशनची सुरुवात तर झाली, फाउंडर मेंबर म्हणून तू आहेस त्याच्यात, 2021 पासून तुम्ही याची सुरुवात केली. पण हे नाव काय आहे, या नावाचं वैशिष्ट्य काय आहे की स्केल्स अँड टेल्स काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही या नावातनं केलाय?
1: ऍक्च्युली ह्या नावामध्ये दोन गोष्टी आहेत. सुरुवात बघायला गेलं तर स्केल्स अँड टेल्सची ही साप रेस्क्यू करणं किंवा सरपटणारे प्राणी रेस्क्यू करणं ह्याच्यापासून झाली होती.
0: ओके.
1: आणि नंतर हळूहळू आम्ही मॅमल्स

0: पक्षी या गोष्टींमध्ये एंटर झालो. पण स्केल सेंटर्स हे नाव याच्यासाठी दिलं की साप आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरती जे स्केल्स असतात, खवले असतात, त्यांना इंग्रजीमध्ये स्केल्स म्हणतात. आणि टेल्स म्हणजे त्यांच्या त्यांच्या मागच्या कहाण्या, त्यांच्या गोष्टी
1: बरोबर
0: ह्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून या संस्थेला आम्ही स्केल सेंटर्स वाईल्ड लाईफ अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशन असं नाव दिलं.
1: क्या बात आहे. असे दिवसाला वन्यजीव जे कुठले प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी हे सगळ्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी म्हणून तुला कॉल्स येत असतात, तर असे किती कॉल्स दिवसाला येतात, काय सध्या कसं चालू आहे आजूबाजूला? आजच्या दिवसात सकाळपासून समजा आता तू कॉल्स घ्यायला सुरुवात झाली, तर आज आलाय असा कॉल सकाळपासून एखादा?
0: हो, सकाळपासून आता सध्या तरी 3 कॉल आलेत आणि रँडम असतात ना गोष्टी.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये मी असा पर्टिक्युलर कॉल नाही सांगू शकत, पण
1: बरोबर बरोबर
0: 15 कधी 20 कधी 25 काही काही.
1: अरे बापरे,
0: काही काही वेळेला काही येत पण नाही.
1: अगदी बरोबर.
0: पण वर्षभरामध्ये आम्ही जवळजवळ 1000+ अॅनिमल रेस्क्यू करतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त अॅनिमल्सला आम्ही वैद्यकीय उपचार सेवा केंद्रामध्ये त्यांना परत रिलोकेट करण्याचा पण प्रयत्न.
1: क्या बात आहे, खूप छान काम आहे हे. पण काय होतं माहितीये, वन्यजीव संस्था म्हटलं ना की आपल्याला बरेच वेळेला सर्पमित्र माहिती असतात. जसं तू म्हणालास की सुरुवात झाली ती सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, की सापापासूनच मुळात सुरुवात झाली, पण त्याचबरोबर सरपटणारे प्राणी असू देत, पक्षी असू देत, बिबट्यासारख्या वन्यजीवांवरती सुद्धा तुम्ही काम करता. मग यासारख्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी पक्षी यांच्या म्हणजे यांच्या संदर्भात जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा या प्रत्येकासाठी वेगळ्या प्रकारचं काम करावं लागतं, तर ही हाताळणी कशी करता तुम्ही, कशी काम करते तुमचं टीम?
0: ऑब्विसली आता प्रत्येक गोष्ट ही डिफरंट असते आणि प्रत्येक सिच्युएशन पण ही डिफरंट असते.
1: बरोबर.
0: म्हणजे एकाच सिच्युएशन सारखी तुमच्या डोळ्यासमोर येत नाही. आता जर तुम्ही रेप्टाईल रेस्क्यू जर बघायला गेलं तर त्याच्यासाठी काही आमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट आहेत जे इझिली हॅन्डल होऊ शकतात. त्याच्यानंतर मग काही वेळेला पक्षी रेस्क्यू करायचे, तर काही काही वेळेला पक्षी अशा कंडिशन मध्ये असतात की ते कोणाच्या तरी घरामध्ये एंटर झालेत किंवा हाईट वरून खाली कोसळलेत किंवा मांजामध्ये अडकलेले, त्यावेळेस ते वेगळे इक्विपमेंट आम्ही युज करतो. आणि राहिला प्रश्न मोठ्या मॅमल्सचा, त्याच्यामध्ये त्या आणि इतर हिंस्र प्राणी म्हणा किंवा जे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये भीती पसरवू शकतात अशा प्राण्यांसाठी जर रेस्क्यू करायचं म्हटलं तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे इक्विपमेंटचा वापर केला जातो. कारण आम्ही पहिलं प्राधान्य आम्ही सेफ्टीसाठी सेफ्टीला देतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळेस आणि ती प्रत्येक सिच्युएशन वरती डिपेंड असतं. काही काही वेळेला अशी पण सिच्युएशन असते की तुम्हाला एखादा लेपर्ड ह्युमन सेटलमेंट मध्ये एंटर केलेलं आहे
1: आणि
0: त्यावेळेस तुम्हाला त्याला बाहेर निघून जाण्याची तिथून जागा नाहीये किंवा लोकांनी गर्दी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. अशा वेळेला जर समजा आमच्याकडून जर काही गोष्टींचं पालन नाही केलं तर तो ह्युमन सेटलमेंट मधून बाहेर निघून लोकांच्या गर्दीमध्ये जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की एक टीम पूर्णपणे त्याच्यावरती फोकस करते, दुसरी टीम असते की ती पूर्णपणे क्राऊडला मॅनेज करते, आणि तिसरी टीम जी असते जी डॉक्टरांची टीम असते, व्हेटरनरी डॉक्टरांची टीम असते, ती पूर्णपणे फोकस करते त्याला ट्रँक्युलाइज करण्यावर.
1: क्या बात आहे, म्हणजे हे खूप व्यवस्थित मोठं काम, काय म्हणतात तसं शिस्तशीर चालणारं काम असायला लागतं. कारण तुमच्या टीमचं टायमिंग आणि सुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरतात अशा वेळेला. आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आता आपण बघितलं, जरी गेले काही महिने आपण बातम्या ऐकतोय आम्ही, तुम्ही प्रत्यक्षात अनुभव घेताय, तर बिबट्यांचा मानवी वस्तीतला वावर हा एक मोठा विषय आहे सध्याचा. तर अशा वेळेला बिबट्या रेस्क्यू करतानाचे तुमचे अनुभव कसे आहेत वेगवेगळे, त्यावेळेच तुमचं टीमचं टायमिंग सुरक्षितता ह्या सगळ्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं.
0: नक्कीच. काही वेळेला काय होतं की आता तुम्ही जर आता बघितलं की ह्या सिच्युएशनला भरपूर ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसतोय, अशी एकही जागा नाही की तिथे आज लोकांनी बिबट्या बघितलेला नाहीये. मग तो फॉरेस्ट एरिया असू दे किंवा ह्युमन सेटलमेंट असू दे किंवा एखादी कंपनी असू दे,
1: त्याच्या
0: आवारामध्ये कुठे ना कुठेतरी बिबट्याचा वावर किंवा कोणी ना कोणीतरी बघितलेला आहेच. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की काही वेळेला प्रत्येक बिबटा पकडायची गरजच आहे असं काही नाहीये.
1: बरोबर.
0: सिच्युएशन मॅटर करते. आता लास्ट टाइम आम्ही पुण्यामध्ये, पुण्यामधला एक खूप मोठा लोकॅलिटीचा एरिया निगडी प्राधिकरण,
1: बरोबर.
0: आता त्या भागामध्ये एक बिबट्या एंटर झाला होता. आणि मोस्टली जर तुम्ही तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष दिलं ना, तर ह्या ज्या इन्सिडेंट आहे अर्ली मॉर्निंगच होतात.
1: अच्छा.
0: आता त्याच्यामध्ये होतं असं की बिबट्याचा बाहेर पडण्याचा टाइम पण त्याची पूर्ण जी टेरिटरी मार्किंग असेल किंवा शिकार करणे असेल किंवा गस्त असेल त्याची, ती पूर्ण संपवून परत जंगलामध्ये जाण्याचा टाइम हा एकतर इव्हिनिंगचा असतो किंवा अर्ली मॉर्निंगचा असतो. आणि या दोन पिरियडमध्ये मेजरली लोक ऍक्टिव्ह असतात.
1: बरोबर.
0: कोणी मॉर्निंग वॉक साठी जातं, कोणी ऑफिसमधून घरी यायला निघालेला असतो. मग ह्या टाइममध्ये ज्यावेळेस इंटरॅक्शन होतं त्यावेळेस मग बिबट्या लोकांना बघून कुठे ना कुठेतरी भीतीपोटी स्वतःच्या सुरक्षितेसाठी अशा ठिकाणी पोहोचतं जे अनएक्सपेक्टेड
1: असतं. बरोबर.
0: ह्याच कंडिशनमध्ये निगडी प्राधिकरणामध्ये एका गार्डनमध्ये बिबट्या बघण्यात आला. मॉर्निंग वॉक साठी जी लोक गेली त्यांनी बघितला आणि घाबरून बिबट्या एका बंगल्यामध्ये
1: घुसला. अच्छा.
0: त्या सिच्युएशन मध्ये बिबट्याला बाहेर निघण्यासाठी जागा मिळत नव्हती. आता त्याला त्या लोकेशनला लागूनच एक मोठा डोंगर आहे आणि एक फॉरेस्ट एरिया आहे. पण त्या लोकेशन पर्यंत जाण्यासाठी पण त्याला वेळ भेटत नव्हता किंवा तो घाबरलेला होता. आणि ती परिस्थिती अशी होती की त्याला तो व्यवस्थित बाहेर पडता येत नव्हता त्याला, कारण लोकांनी एवढी गर्दी केली होती.
1: अच्छा.
0: आणि त्या प्राण्याने किंवा कोणत्याही जंगली प्राण्याने त्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये लोक
1: ऍट
0: अ टाइम अशा सिच्युएशन मध्ये जिथून तो बाहेर पडू शकत नाही हे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बघितलेलं नसतं.
1: खरंय.
0: त्याच्यामुळे तो आपल्यापेक्षा जास्त तो स्वतः घाबरलेला
1: असतो. हो.
0: अशा वेळेला जर समजा लोकांनी योग्य फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा आम्हाला सहकार्य जर नाही केलं तर मेजरली काही ना काहीतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो. पण ह्या सिच्युएशन आम्ही कंट्रोलमध्ये असं आणतो की आम्ही लोकल फायर डिपार्टमेंट, पोलीस प्रोटेक्शन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्या तिन्ही संस्थांना एकत्र, तिन्ही चारी संस्थांना आम्ही एकत्र घेऊन एक अशी टीम बिल्ड करतो की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली रेस्क्यू करण्याचं काम आमची संस्था करत असेल तर फायर डिपार्टमेंट हे पूर्णपणे पब्लिकला मॅनेज करेल.
1: पोलीस
0: डिपार्टमेंट हे पब्लिकला मॅनेज करतं. आणि राहिलं तर प्राण्याला पकडण्याचा प्रश्न, तर त्या सगळ्या गोष्टी आमच्या अंदर असतात. पहिलं तर सिच्युएशनला पोहोचल्यानंतर तिथला पूर्ण चार्ज आम्ही घेतो.
1: बरोबर.
0: आणि तो चार्ज आम्ही घेतल्यानंतर मग जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्या सिच्युएशनला अवलंबून असतं ते प्लॅनिंग, की कुठल्या कंडिशन मध्ये काय करायचंय आणि ते प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये सेफ्टी इक्विपमेंट युज करतो आम्ही, जेणेकरून आमचे जे व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत किंवा जे टीम मेंबर्स आहेत त्यांना कोणत्या प्रकारची हानी झाली नाही पाहिजे, इवन त्या प्राण्याला आमच्याकडून कोणत्या प्रकारची हानी झाली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी युज करतो. आणि निगडी प्राधिकरणामध्ये पण सेम तसंच झालं. ज्या वेळेस तो बिबट्या आम्ही गार्डनमधून रेस्क्यू केला होता, काही वेळानंतर त्या तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य लोकांना समजून आलं की हे किती मोठ्या प्रमाणामध्ये फेटल होऊ शकतं किंवा एखादा
1: जाऊ शकतो.
0: त्या गोष्टी आम्ही तिथल्या लोकांना समजून सांगितलं, त्यांनी कोऑपरेट केलं. आणि मग विदिन आम्ही सकाळी 9 वाजता रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट केलं होतं. 12 वाजेपर्यंत आम्ही ते रेस्क्यू ऑपरेशन संपवलं. व्यवस्थितपणे बिबट्याला ट्रँक्युलाइज केला, त्याला बेशुद्ध करून आम्ही व्यवस्थित सुखरूपपणे रेस्क्यू केलं. आणि नंतर मग फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्ही त्याला परत नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त.
1: वा, खूपच छान. हा एक थरारक अनुभव आहे. हे सगळं काय होतं ना, सामान्य लोक बातम्यांमध्ये बघतात, ऐकतात किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचतात. ऍक्च्युली हा तिथे सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही असता आणि तुम्ही तिथे हे सगळं करत असता, तर हे खूप रिस्की आहे, खूप ॲडव्हेंचरस आहे हे सगळं. तर ह्या सगळ्यासाठी ना मुळात आवड होती तुला लहानपणापासून या सगळ्या वन्यजीव प्राण्यांबरोबर काम करण्याची, किंवा कशी काय म्हणजे हे सगळं एक, आणि कसं असतं ना, आवड असणं एक गोष्ट आणि ॲक्च्युली त्या क्षेत्रामध्ये काम करणं ही दुसरी गोष्ट. तर कसं काय तुझी ही सुरुवात झाली सगळ्याची?
0: ऍक्च्युली घरामध्ये वातावरण तसं होतं, माझे वडील साप रेस्क्यू करायचे, रेस्क्यू म्हणण्यापेक्षा
1: सर्पमित्र.
0: त्यांचं एक मोटिव्ह होतं की ठीक आहे, नाही पकडता आला तरी चालेल, पण कोणाला मारून नाही जायचं.
1: बरोबर.
0: तो त्याच्या वाटेने निघून जाईल. मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी हळूहळू एक थोडेफार साप पकडण्याची सुरुवात केली. आणि लहानपणापासून मला त्याचं अट्रॅक्शन होतं, मला ते खूप फॅसिनेटिंग वाटत होतं.
1: पण भीती नाही वाटली कधी?
0: नाही, त्या गोष्टीला मला तर कधी भीती नाही वाटली, पण घरच्यांचा थोडासा आपूस होता. आणि हा, कालांतराने ज्या वेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस माझा अजून एक मित्र आहे, आम्ही दोघे दोघे तिघे फाउंडर मेंबर आहे त्याचे, आशिष नार्वेकर म्हणून, त्याच्या घरातून त्याला पूर्ण सपोर्ट होता कारण त्याचे वडील पण सेम मध्ये रेस्क्यू करत होते, त्यांच्यासोबत राहू

0: मग नंतर मग आम्ही ह्या गोष्टीला कुठेतरी प्रोफेशनल वे देण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट कुठे ना कुठेतरी आपण प्रोफेशनली पुढे घेऊन जाऊ आणि लेवल आपण पुढे घेऊन जाऊ मग त्याच्यासाठी मग आम्ही ठरवलं की एक टीम बिल्ड करायची आणि याची सुरुवात ऍक्च्युअली बघायला गेलं तर झाली कोविडमध्ये.
1: बरोबर.
0: कोविडमध्ये आमची पूर्ण टीम लोक डॉक्टर आणि इतर सगळं जे काही गव्हर्नमेंट काम करत होतं ते तर बेस्ट होतच पण प्राण्यांसाठी करणारे कोण नव्हते.
1: बरोबर.
0: लोकांना त्यासाठी आम्ही थोडीशी रिस्क घेऊन संपूर्ण कोविड आम्ही लोकांच्या घरांमध्ये जाऊन साप आणि इतर प्राणी रेस्क्यू केलेत. कोविड पॉझिटिव्ह पेशंटच्या घरात जाऊन सुद्धा आम्ही रेस्क्यू केलेले पण त्या प्राण्यांना आम्ही वाचवलेलं.
1: वा खूपच छान रितेश, तुझ्याशी अशाच गप्पा मारायच्यात, अजून बऱ्याच गोष्टी तुझ्याकडनं जाणून घ्यायच्यात. आजच्या दिवसाबद्दल जे दिनविशेषाबद्दल मी म्हटलं तसं त्याबद्दलही बोलायचं. एक गाणं लावूया आपण, एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर ह्या आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. रितेश साठे याच्याशी आपण गप्पा मारतोय. स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशनचा फाउंडर मेंबर आहे रितेश. आमच्याबरोबर असाच रहा रितेश, आपण या गाण्यानंतर पुन्हा गप्पा मारूया.

0: स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशनचा फाउंडर मेंबर रितेश याच्याशी गप्पा मारतोय आपण. रितेश, गाण्यानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं कार्यक्रमामध्ये. आणि आपण बोलत होतो ते म्हणजे आजच्या दोन महत्वाच्या दिवसांबद्दल. रितेश, आवाज ऐकायला येतोय? हा, आज आहे 4 ऑगस्ट आणि मी म्हटलं तसं की इंटरनॅशनल क्लाउडेड लेपर्ड डे आहे आणि इंटरनॅशनल आऊल अवेअरनेस डे आहे. तर जेव्हा तुम्हाला रेस्क्यूसाठीचे वेगवेगळे फोन कॉल्स येत असतात त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की घुबडाबद्दल एक प्रकारची भीती आहे, अंधश्रद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात. तर असे प्राणी किंवा पक्षी यांच्यासाठी जेव्हा तुम्हाला रेस्क्यू कॉल येतात तर तेव्हा लोकांकडनं काय प्रकारची मानसिकता तुम्हाला या प्राण्यांबद्दल ऐकायला किंवा या पक्षाबद्दल कशा प्रकारची मानसिकता आणि काय प्रकारचे कॉल्स तुला आलेले आहेत, कसं रेस्क्यू आणि तुम्ही केलेलं आहे त्याबद्दलही सांग.
1: नक्कीच, भरपूर प्रमाणामध्ये ह्या पक्ष्यांचे कॉल येतात. आपल्या भागामध्ये जे आढळतं किंवा ह्युमन सेटलमेंटच्या आजूबाजूला जे आढळतं ते म्हणजे एक गाववाणी घुबड, जे पांढऱ्या रंगाचं घुबड असतं ज्याला आपण बदामी घुबड पण म्हणतो आणि इंग्रजीमध्ये बारनौल म्हणतात आपण. तर ह्या घुबडाबद्दल बऱ्याच, ह्याच नाही सगळ्याच घुबडांबद्दल बरेच असे गैरसमज आहेत की लोकांना अजूनपर्यंत ह्या गोष्टी समजून नाही घेतलेल्या आहेत लोकांनी नेमकं काय काय. आता मेजरली काही लोकांचे असे पण कॉल आलेत की आमच्या हे बाल्कनीमध्ये येतं, रोजच
0: येतं,
1: ह्याला पकडून घेऊन जावा कारण हे आमच्या घरासाठी चांगलं नाही, आमचं गुण आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आमच्या घराला ह्या गोष्टीमुळे घरपण लाभत नाहीये किंवा सारखे वाद होत आहेत किंवा ह्या गोष्टीमुळे आम्हाला धनलाभ होत नाहीये किंवा आमचं प्रमोशन होत नाहीये, असे पण कॉल्स आलेले
0: आहेत.
1: त्यावेळेस त्यावेळेस त्यांचं एकाच गोष्टीकडे फोकस असतं की तुम्ही काही करा पुण्याला घेऊन
0: जा.
1: पण व्हायला ऍक्ट नुसार जर आपण बघायला गेलो तर सुदृढ आणि सक्षम जो प्राणी पक्षी असतो त्याला आपण कोणत्याही विदाऊट रिझन आपण त्याला नाही पकडू शकत ना.
0: बरोबर,
1: ज्यावेळेस असे कॉल्स येतात त्यावेळेस आम्ही पूर्णपणे त्यांना त्या गोष्टीचं महत्व समजून देतो की बाबा घुबड नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टी ह्या अंधश्रद्धा आहेत आणि ह्या गोष्टींचा तुम्ही एक थोडासा पॉझिटिव्हली जर विचार केला तर घुबड एक निसर्गातला असा घटक आहे की जो पेस्ट कंट्रोल करतो मोठ्या
0: प्रमाणात.
1: आणि जर त्याच्या डाईट मध्ये जर बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द टाइम हे उंदीरच असतात.
0: बरोबर,
1: ह्या गोष्टी आम्ही त्यांना पटवून देतो किंवा त्यांनी जे काही चुकीचे समज मनामध्ये ठेवलेले आहेत किंवा डोक्यामध्ये भरून ठेवलेले आहेत त्याचा कुठला सायंटिफिक बॅकग्राऊंड नाहीये किंवा ह्या फक्त गोष्टी ह्या कानातून त्या कानामध्ये अशा पसरत गेलेल्या गोष्टी आहेत, त्यात आम्ही त्यांना पटवून देतो. आणि मेजरली लोकांच्या याच गोष्टी आहेत की आमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला घुबड दिसणं किंवा आम्ही त्याच्याकडे बघितलं तर आमचं होणारं बाळ विद्रूप होऊ शकतं, म्हणजे असे सुद्धा गैरसमज आहेत. आणि म्हणजे एका बाजूला घुबडाला आपण लक्ष्मीचं वाहन म्हणतो,
0: अगदी बरोबर,
1: दुसऱ्या बाजूला आपण त्याला अपशकून म्हणतो.
0: पण तुम्हाला मग ह्यावरती काम करायला लागतं, म्हणजे तुम्ही हे सगळ्या गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नही करता जेव्हा रेस्क्यू कॉल्स येतात तेव्हा. बरोबर. आणि क्लाउडेड लेपर्ड हा प्रकार तसा आपल्या इथे महाराष्ट्रात मला वाटतं बघायला मिळत नाही, हा भारतातला कुठल्या ठिकाणचा हा बिबट्या आहे किंवा त्याच्याबद्दल लोकांना माहिती आहे का?
1: ऍक्च्युली खूप कमी प्रमाणामध्ये लोकांना माहिती आहे याबद्दल. तो आपल्या

0: दुर्मिळ होत
1: चाललेली पद्धती आहे ती. आणि त्याच्यावरती भरपूर संस्था, फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांची संख्या वाढवण्याचं काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहे.
0: पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा बिबट्या, साप किंवा कुठलाही तत्सम प्राणी, जो प्राणी मात्र बघून भीती वाटते अशी असा प्राणी सरपटणारा असो किंवा बिबट्यासारखा असो, तो एकदा दिसला आपल्या जवळपास की लोकांमध्ये घबराट पसरणं हे अगदी साहजिक आहे. म्हणजे कोणीही घाबरून जातं. पण अशा वेळेला त्यांचं कोएक्झिस्टन्स, काल आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात तसं की कोएक्झिस्टन्सबद्दल, की सह अस्तित्व, ते सगळं हे साध्य कसं करता तुम्ही? की त्यांना जसं तुम्ही म्हणालात की टीमचं काम असतं, आधी लोकांना शांत करणं, त्यांना समजावून सांगणं. पण काय झालंय की आता आपणच शेवटी माणूसच निसर्गावरती अधिक्रमण करतोय, आता म्हणायला लागेल आपल्याला काही पर्याय नाहीये. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, आता ह्याच्यामध्ये आम्ही दोन्ही बाजूंनी विचार करतो. आम्ही फक्त आणि फक्त प्राण्याबद्दल विचार करून नाही चालत, शेवटी माणसाचा पण विचार कुठे ना कुठेतरी केला पाहिजे. पण ह्या गोष्टींमध्ये दोन्ही जर कॉलम्स व्यवस्थित जर एकमेकांना धरून जर व्यवस्थित चालत असतील, त्याच्यामध्ये कुठेही ती बिल्डिंग कॉलम्स होण्याचा चान्स नाही.
0: बरोबर.
1: आता जर समजा बिबट्या तुमच्या भागामध्ये जर वावर करतोय, तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचं आपण जर पालन केलं, उदाहरणार्थ मी जर सांगितलं की एक तुम्हाला एक चेन सांगतो की चेन ती कशी फॉलो केली जाते, राईट. आता समजा एखादं घर आहे, त्या घरामध्ये कंटिन्युअसली त्या घरातले मेंबर खरकटांना घराच्या परिसराच्या आजूबाजूलाच कुठे ना कुठेतरी डंप करत असतील.
0: अच्छा.
1: त्या खरकटांना खाण्यासाठी कुत्रे येतात तिथे.
0: बरोबर.
1: कुत्रे आजूबाजूला, ते कुत्रे आल्यानंतर मग त्या कुत्र्यांसोबत आजूबाजूचे पण कुत्रे येतात, त्यांचं ब्रीडिंग होतं, त्यांची पॉप्युलेशन तिथे वाढते. आणि सगळ्यात इझी प्रे आता कंडिशन ह्या कंडिशन मध्ये सगळ्यात इझी प्रे जर बिबट्यासाठी कुठला असेल तर तो भटका कुत्रा.
0: अच्छा.
1: फेरल डॉक्टर आहेत ते, इझी पण आहेत. मला असं वाटतंय की बिबट्या का म्हणून जंगलामध्ये जाऊन एक चपळ आणि एकदम फास्टेस्ट अॅनिमल किंवा हरिण पकडण्याचा प्रयत्न, त्याला इझिली शहरामध्ये भटकी कुत्री मिळतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात.
0: बरोबर. बरोबर.
1: उदाहरणार्थ जर तुम्हाला बघायला गेलं तर आपल्याला जरी भूक लागली आणि आपल्याकडे कमी पैसे जर असतील तर आपण वडाभाऊ खाऊन कुठे दिवस काढू शकतो ना.
0: खरंय, खरंय.
1: त्याच कंडिशनमध्ये बिबट्या पण हा विचार करतोय की जंगलात जाऊन एवढं स्ट्रगल करण्यापेक्षा मला इझिली इथेच मिळतंय. जंगलामध्ये राहत होता तो फूडसाठी सध्या
0: शहरांमध्ये येताना जास्त प्रमाणात येताना दिसतोय असं आपल्याला वाटतं. पण तू म्हणतोय तसं आहे की जास्त प्रमाणात येतोय का माणसानीच तिथे अनेक ठिकाणी अशी घरं बांधली आहेत आणि अशा प्रकारे त्याचं तिथे कुत्र्यांचं येणं किंवा हे सगळं वाढलंय, त्याच्यामुळेही त्यांचं म्हणजे काय म्हणूया आपण, या ह्युमन सेटलमेंटमध्ये येणं वाढलंय असं आपल्याला वाटतंय असंही म्हणता येईल आपल्याला.
1: अगदी तुम्ही एकदम महत्वाचा मुद्दा बोलले. ह्याच्यामध्ये असं आहे की आपण दोन गोष्टींकडे लक्ष देऊ की आधी म्हणजे समजा ज्यावेळेस एखादं गाव डेव्हलप होत नव्हतं किंवा त्याची डेव्हलपमेंट नव्हती, त्यावेळेस शेतजमीन ही गावठाणापेक्षा लांबच्या ठिकाणी असायची.
0: बरोबर.
1: स्थानिक शेतकरी शेतीच्या कामापुरताच मर्यादित त्या जमिनीकडे जायचा.
0: बरोबर.
1: संध्याकाळ झाली की तो त्याच्या घरी निघून यायचा. आता बिबट्या तर त्याच्या त्या काळापासून सुद्धा त्या शेतामध्ये वावर करतोय. पण हळूहळू काय झालं की लोकांना पाहिजे की माझ्या शेताचे रक्षण करण्यासाठी मी इथेच माझं घर बांधतो. जे घर गावठाणामध्ये होतं ते उचलून त्यांनी शेताच्या बांधावरती बांधलं.
0: बरोबर.
1: ठीक आहे. आता शेताच्या बांधावरती बांधल्यानंतर तिथे रोजची हालचाल होणार, रोजची मुवमेंट होणार. मग त्यावेळेस जो बिबट्या त्यांना वर्षानुवर्ष कधी ना कधी वर्षातून एखादा वेळा दिसत होता तो आता रेग्युलर बेसिसवरती दिसायला लागलाय. याचा अर्थ काय की माणूस त्या जागेमध्ये एंटर झालेला आहे.
0: बरोबर.
1: की बिबट्या ह्युमन सेटलमेंट म्हणतात. डेव्हलपमेंट एवढी वाढली आहे की लोकांनी शेतजमिनी विकून त्यांची घरं बांधली त्या भागामध्ये आणि वर्षानुवर्ष बिबट्या तिथे राहतोय. आमच्याकडे काही अशी उदाहरणं आहेत की आम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंटरी या गोष्टींवरती करत होतो त्यावेळेस आम्ही संध्याकाळच्या वेळेला एका ओपन प्लॉट मध्ये बिबट्या त्याच्या पिल्लांना घेऊन बसलेली फिमेल बघितलेली आहे आणि सकाळी तोच प्लॉट हे काही डेव्हलपर्स तिथे काही कस्टमर दाखवतो.
0: अरे बापरे.
1: म्हणजे ही डेव्हलपमेंट किती आता मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले.
0: त्याला
1: पहिल्यापासून तिथेच राहतो, तो ब्रीड करतोय तिथे, त्याचा जन्म तिथे होतोय, त्या उसाच्या शेतामध्ये राहतोय तो, आणि हळूहळू

0: शेती ज्यावेळेस कमी होत चालली, लोकांचा वावर वाढायला लागला आणि त्यावेळेस मग रेग्युलर बेसिसवरती दुग्ध बिझनेस व्हायला लागले.
1: बरोबर बरोबर.
0: काही उदाहरणं अशी पण आहेत की शेतकऱ्यांना माहीत सुद्धा नाही की त्यांच्या शेतामध्ये दुग्ध.
1: अरे बापरे, इतका सहज त्याचा वावर तिथे आहे पण तिथे फार दोघांचं काय एकमेकांशी फार काही तसा हे समोरासमोर येण्याची वेळ आली नाहीये.
0: ऍक्च्युली त्याच्या बिहेव्हिअर बद्दल मी तुम्हाला थोडस सांगतो की बिबट्या नेमकं काय काय. बिबट्या एक मांजरकुळातला असा प्राणी आहे की तो हायली अडॅप्टेबल आहे.
1: बरोबर.
0: ही राहू शकतो तो हिमालयात पण राहू शकतो आणि तो वाळवंटात पण राहू शकतो.
1: अच्छा.
0: फक्त त्याला तीन गोष्टी भेटल्या पाहिजेत. तिकडे लपण्यासाठी जागा आणि पाणी.
1: बरोबर.
0: या तीन गोष्टी जर त्याला व्यवस्थित जर भेटल्या तर हायली अडॅप्टेबल ॲनिमल आहे तो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगला ग्रो करतो.
1: अच्छा. म्हणून मग त्यांची संख्या ही आपल्याला दिसतेय आणि आपल्या शहरांच्या जवळही तो जास्त येताना आता दिसतोय आपल्याला, त्याच्या पाठी हे कारण असू शकतं.
0: एक्झॅक्टली. कारण त्यांना जागाच शिल्लक राहिली,
1: शिल्लक राहिलेली नाहीये.
0: जागा शिल्लक राहिलेली ती सुद्धा आता डेव्हलप होत राहिलेली.
1: खरं आहे.
0: आणि जागा शिल्लक राहिली ना तर छोट्या छोट्या पॉकेट मध्ये कुठे ना कुठेतरी ते वावर करत असतात आणि ज्यावेळेस मग ते शिकारीसाठी किंवा कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी बाहेर पडत असतील जसं की टेरिटरी मार्किंग साठी त्यावेळेस मग ह्युमन सेटलमेंट मधनं कोणी ना कोणीतरी बाहेर पडलेला असतो ऑफिसमधून बाहेर पडताना वगैरे त्यावेळेस ते इंटरॅक्शन होतं.
1: बरोबर बरोबर.
0: ते इंटरॅक्शन काय एवढं मेजर आपण म्हणतो ना की सिरियस घेण्यासारखं नसतं. त्या सुद्धा माणसाला घाबरूनच स्वतःची वाट बघून निघून गेला कारण तो अवॉइड करतो, ह्युमन प्रेझन्स त्याला आवडत नाही.
1: बरोबर आहे बरोबर आहे. हाच मुद्दा पकडून मला शेवटी जाता जाता असं विचारायचंय की तुमचा एक युवा मित्रांचा हा ग्रुप आहे त्यामुळे तरुणाईचा हा सहभाग आहे याच्यामध्ये, इतरही तरुण तुमच्याशी जोडले जावेत यासाठी तुम्ही सगळ्याच तरुणाईला नागरिकांना खास करून काय सांगशील जाता जाता की एखादा जखमी पक्षी दिसला, कुठे साप दिसला किंवा एखादा वन्यजीव दिसला, नॉट ओनली बिबट्या दुसरंही कोणी म्हणजे वन्यजीव समजा आजूबाजूला दिसला तर आपण ना पॅनिक होतो, खूप घाबरून जाऊन धावपळ सुरू होते अचानक, तर सर्वात आधी शांतपणे काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याबद्दल जाता जाता तू काय सांगशील?
0: मी याबद्दल हेच सांगेन की एखादा वन्य प्राणी जर तुम्हाला कोणता दिसतोय समजा किंवा जखमी अवस्थेमध्ये दिसतोय तर तुम्हाला पॅनिक होण्याची गरज नाहीये. तो सुदृढ असेल तर तो स्वतःहून तिकडून निघून जाईल. आणि जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा जखमी प्राणी दिसतोय किंवा तुमच्या ह्युमन सेटलमेंटमध्ये एंटर झालेला प्राणी आहे की जिथं त्याला बाहेर पडताच येत नाहीये किंवा त्याला मॅन्युअली रेस्क्यू करून बाहेर काढावं लागतंय तर अशा वेळेस तुम्ही महाराष्ट्र वन विभागाचा टोल फ्री नंबर आहे 1926 1926. परत एकदा रिपीट करतो 1926 हा महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा टोल फ्री क्रमांक आहे ज्याच्यावर तुम्ही कॉल करून ते लोकेशन ती परिस्थिती आणि जी काही सिच्युएशन आहे ती तुम्ही
1: सांगू शकता,
0: फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगू शकता आणि विदिन काही मिनिट्स मध्येच तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं रिस्पॉन्स चांगल्या प्रमाणे भेटू शकतो.
1: ओके. बरोबर. खूपच छान. मला रितेश खूप गप्पा मारायच्या होत्या खरं म्हणजे, अजूनही आपण कितीतरी गोष्टी बोलू शकलो असतो. तुमचे खूप सगळे अनुभव आहेत ते अजूनही ऐकता आले असते पण आपल्याकडे वेळ नाही आता हातात. स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ अॅनिमल रेस्क्यू फाउंडेशनचा फाउंडर मेंबर रितेश याच्याशी गप्पा मारत होतो आपण. रितेश थँक्यू सो मच, एवढा वेळ दिलास आणि ह्या सगळ्याबद्दल आम्हाला सांगितलंस त्याबद्दल.
0: थँक्यू सो मच मॅम.
1: थँक्यू. आणि अशाच आपण प्राण्यांबद्दलचे जे आपल्या गैरसमज असतात किंवा आपण म्हणत असतो की प्राणी आपल्याला आपल्या वस्त्यांमध्ये येताना दिसत आहेत तर त्याबद्दल ह्या सगळ्याबद्दल हे गैरसमज दूर करण्याबद्दल आणि आपण काय वागायला पाहिजे आणि काय वागायला नाही पाहिजे, कसं वागायला नको ह्या सगळ्याबद्दल रितेशने आपल्याला खूप छान माहिती दिली. त्याबद्दल रितेशचे अगदी मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 101 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12:01 झालेला आहे आणि कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासनं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते, आपण घरातनं जेव्हा बाहेर पडत असतो तेव्हा आपला मोबाईल, चाव्या, पाकिट हे सगळं नीट घेतलंय ना हे तपासून बघण्यासाठी ज्या मुली असतात, ज्या बायका असतात, त्या जनरली आपली पर्स चाचपून बघतात. पण आत्ताच्या काळातल्या तरुण मुली असोत, मुलगे असोत, मुली मुलं कोणीही पुरुष असोत, हे जनरली पटकन आपला खिसा चाचपून बघतात, खिशावर हात ठेवतात. कपड्याचा एक छोटासा तुकडा ज्याला आपण खिसा म्हणतो तो खरं तर काही आपल्या शरीराचा भाग नसतो, पण आपल्या कपड्यांचा, आपल्या जवळचा तो एक भाग असतो. आजच्या रंजक सफरमध्ये थोडंसं ह्याविषयी बोलणार आहोत. एक छोटासा व्हिडिओ बघितला होता, त्याच्यावरनं खरं तर आठवण झाली. तुम्ही म्हणाल खिसा काय चाचपून बघायचं आणि खिशाची कसली रंजक सफर, पण असं काही नाही. खूप आठवणी ज्याच्यामध्ये साठवलेल्या असतात अशा काही गोष्टी असतात, तसंच माणसाचं आयुष्य ज्याच्यामध्ये साठवलेलं असतं असा एक खिसा असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल बाप रे आज एकदम कुठे पोचली गाडी, पण गंमत हो जरासं आठवून बघा. लहानपणी आपल्या खिशाला केवढं अफाट महत्त्व होतं, म्हणजे मुलांच्या शर्टाला, पॅन्टला आणि मुली जनरली ज्या काळामध्ये फ्रॉक घालायच्या त्या काळामध्ये त्यांच्या फ्रॉकला सुद्धा खिसे असायचे. तेव्हा खिशामध्ये पैसे नसायचे, पण कधीही रिकामा नसणारा असा खिसा. त्या चिमुकल्या खिशात काय काय असायचं थोडंसं आठवून बघा. तो आठवेपर्यंत गाणं ऐकूया. त्या आठवण तुम्हीही आठवा, मला काही लगेच फोन करून सांगू नका त्या आठवणी, पण तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं आठवेल की त्या लहानपणी आपल्या खिशामध्ये पैसे नसतानासुद्धा काय काय गोष्टी भरून ठेवलेल्या असायच्या.

असे इल्लू पिल्लू टिल्लू असतानाच्या गोष्टी जर अशा आठवल्या तर लक्षात येईल की आपल्या खिशामध्ये पैसे नसले तरीसुद्धा त्या चिमुकल्या खिशांमध्ये काचांच्या रंगीत गोट्या, रस्त्यात सापडलेला एखादा छानसा गुळगुळीत दगड, चॉकलेटचे रॅपर्स, झाडावरून पाडलेली किंवा कधीतरी घेतलेली मिळालेली चिंचा बोरं किंवा एखादा खडूचा तुकडासुद्धा, म्हणजे काहीही, कारण तीच आपली श्रीमंती होती, तेच आपलं सगळं वैभव होतं. त्यामुळे मुलांसाठी त्यांचा खिसा म्हणजे त्यांचं स्वतःचं एक साम्राज्य होतं. आई कपडे धुवायला जेव्हा घ्यायची तेव्हा बरेच वेळेला ओरडा बसायचा, कारण त्याच्यात काही ना काहीतरी यातलं निघायचंच, अख्खं गबाड बाहेर पडायचं त्यातनं. त्यामुळे कोणीतरी आणि हां कधीतरी पाहुणे वगैरे आले तर त्यांनी दिलेला खाऊ चॉकलेट, कधीतरी थोडेसे मिळालेले पैसे त्यांनी, म्हणजे ते काय दिलेलं गिफ्ट असेल तर ते सुद्धा ह्या खिशामध्ये जायचं, कारण अगदी पिगी बँक आणि असे काही अशा काही गोष्टी नव्हत्या तेव्हा. स्वतःच्या खिशात काही गोष्टी ठेवणं हे फार स्वतःचं असं काहीतरी वेगळं असल्याची एक गंमत होती त्याच्यामध्ये. मग अगदी चिंचोके, फुटाणे, चुरमुरे, चणे, दाणे, काहीही छोट्या कैऱ्या तोडलेल्या असतील तर आनंद होता बालपणीचा. आणि तो बालपणीचा आनंद त्या एवढ्याशा खिशामध्ये सामावलेला होता. आता कसं झालं आहे ना की आता आपण ड्रेस, कुर्ती, अगदी रेडीमेड साड्यांना सुद्धा खिसे शिवून घेतो, जेणेकरून रुमाल, चावी, पैसे त्यात सगळं काही व्यवस्थित ठेवता येतं. पर्स घेण्याची जेव्हा गरज नसते ना तेव्हा मग असं खिशांमध्ये सगळं भरलं जातं. ह्या हातातल्या सगळ्या गोष्टी गरजेच्या ह्या खिशामध्ये अगदी छान आरामात राहतात. खिसा हा शब्द नेमका आलाय कुठून हा याचा विचार कधी आपण केलाच नसेल, पण गंमत काय माहितीये का, एक लेख आला होता कहाणी शब्दांची नावाचा, मराठी भाषेच्या जडणघडणीची, अशा एका लेखामध्ये लेखक होते त्याचे सदानंद कदम. त्यांनी असं म्हटलं होतं की मूळ रूप आहे या खिशाचं कसा. कसा म्हणजे आजी किंवा महिलांच्या कमरेला जी पैसे ठेवण्यासाठी असलेली कापडी पिशवी होती. किंवा पूर्वी बघा ना, पर्स नेण्याची पद्धत नव्हती, पाकिटं, वॉलेट्स नेण्याची पद्धत नव्हती. तेव्हा आजोबांचं जर धोतर असेल तर त्यालासुद्धा खिसा नसायचा, त्यामुळे कमरेला मारलेली पैशांची गाठ हाच हक्काचा खिसा होता. त्यामुळे मूळ रूप कसा होतं आणि तो कसा, जसं म्हटलं तसं की कमरेला पैसे ठेवण्यासाठी बांधलेली कापडी छोटी पिशवी, पुरुषांकडे पण तोच असायचा, त्याला गजवे म्हटलं जायचं. आणि काळ बदलला, शब्द हळूहळू इतिहासात जमा झाले, पण हा कसा पुढे कपड्यांना चिकटला आणि त्याला खिसा म्हटलं जाऊ शक जायला लागलं. आता काय अशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येऊ शकतात.

एका लेखात मी हे वाचलं, कदाचित तुम्हाला एखादी दुसरी गोष्ट सुद्धा माहिती असेल, पण हा खिसा आपल्या कपड्यांना चिकटला तो चिकटला, मग शेरवानी असू देत, पॅन्ट शर्ट जॅकेट फ्रॉक काहीही असू देत, साडीसुद्धा आता म्हटलं तसं, खिसा हा असतोच. अनेक तरुण मंडळी कपडे विकत घेताना, कपडे शिवून घेताना त्याला आवर्जून खिसा शिवून घेतात. कारण कसं होतं, मी म्हटलं तसं की मुलींना किंवा बायकांना पूर्वी ही संधी नव्हती या फारशी खिशाची, पण आता मात्र त्यांना सुद्धा मिळतात. पॅन्टला फ्रॉकला कुर्तीजना, बाहेर फिरायला जाताना ऑफिसला जाताना सुट्टे पैसे ते मोबाईल, इथपर्यंत खास करून मोबाईलच असतो हल्ली, सुट्टे पैसेसुद्धा कोणी फारसं ठेवत नाही. अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडणारा हा छोटासा खिसा. आणि सेल्फी काढताना, कारण हल्ली मोबाईल असतो सतत आपल्याजवळ, फोटो काढताना अलगद खिशात हात ठेवून पोज देत फोटो काढायलाही उपयोगी पडणारा असा हा छोटासा खिसा.

0: अहो आता विसरा हे सगळं। इथ इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अवती भवती

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

आपल्या श्रोत्यांनी सुद्धा किती छान छान आठवणी सांगितल्यात. एकाने सांगितलं की बकुळीची फुलं, शुभांगी कार्यकर म्हणाल्या की रुमालामध्ये बकुळीची फुलं गोळा करायची आणि ती खिशामध्ये ठेवायची. ही किती छान आठवण आहे. सुगंधी भेट स्वतःलाच मिळते. एक सुंदर आजीच्या बटव्याची आठवण झाली बऱ्याच जणांना. जुन्या प्रकारची आजोबांची बंडी आठवली की ज्याला मोठा खिसा असायचा. काही जण खिसा नसला तर टोपीच्या आत आपल्याला हव्या त्या इम्पॉर्टंट वस्तू पैसे ते ठेवायचे, रुमालामध्ये गोळा केले जायचे. अशा कितीतरी वेगवेगळ्या छान छान गोष्टी सगळ्यांना आठवत आहेत. पण अर्थातच पुढे जात जाऊया आपण कार्यक्रमात. सगळ्यांना एक खिशाच्या बाबतीत किंवा पर्सच्या बाबतीत, आपल्या वॉलेटच्या बाबतीत एक अनुभव येतो. खिसा आत्ता आपण म्हणतोय खिशाबद्दल, म्हणून म्हणते की आयुष्यात कधी ना कधीतरी हा अनुभव येतोच. तो म्हणजे जुना शर्ट किंवा जुनी जीन्स धुवायला काढल्यानंतर बरेच दिवस कपाटात राहिलेला एखादा कोट असेल, शर्ट असेल, पॅन्ट असेल, काही खिशात चुकून राहिलेली एखादी 50-100 रुपयाची किंवा कुठलीही नोट अचानक जेव्हा सापडते, ती नोट स्वतःचीच असली तरी त्या क्षणी ती अचानक सापडल्यानंतर धनलाभ झाल्याचा जो आनंद असतो ना, लॉटरी लागल्यासारखा, ती इतकी इतका अमूल्य असतो. ती नोट कपडे धुताना थोडीशी चुरगळून जाते पण तरीसुद्धा की अरे आपल्याला पैसे त्याच्यातनं अचानक जे काही ठेवलेलं मिळालं तो आनंद असतो. पण काळ बदललाय. आता खिशामध्ये जी पूर्वी सुट्टे पैसे, एखादी चिठ्ठी, महत्त्वाचे कागद, बिल, रिसीट, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या, चाव्या असायच्या, त्याची जागा सगळी स्मार्टफोननी घेतलेली आहे. त्यामुळे आपण स्मार्टफोनच वापरतो कारण आपल्याला फोटोही काढता येतात, त्याच्यातनं पेमेंटसुद्धा करता येतं, आपल्याला तिकीट्स काढता येतात. हल्ली सगळं मोबाईलवरती झाल्यामुळे खिशात हात टाकल्यानंतर नाण्यांचा खळखळाट ऐकायला यायचा. आता मोबाईलची व्हायब्रेशन जाणवते. पाकिट काढायची गरज उरलेली नाही. डिजिटल जागा घेतली आहे, स्क्रीननी जागा घेतली आहे. त्यामुळे एकदा मोबाईल खिशामध्ये आहे ना, पर्समध्ये आहे ना, याची खात्री करून घ्यायची फक्त आता बाकी राहिलेली आहे. म्हटलं तसं की स्त्रियांच्या कपड्यांना पूर्वी फार खिसे नसायचे पण कुर्त्यांना, जीन्सला, साडीला असतात, त्यामुळे आता त्यांच्यासुद्धा या खिशामध्ये मोबाईलच असतो. त्यामुळे लहानपणी काय किंवा आपण कोणा नातेवाईकांकडे गेल्यानंतर म्हणा, आपल्या आईवडिलांनी म्हणा, पटकन हक्कानी जेव्हा त्या खिशामध्ये ठेवायला आपल्याला काहीतरी दिलेलं असतं, मग तो खाऊ असेल, पैशाच्या रूपात असेल किंवा काय, ती एक वेगळी गंमत लहानपणीसुद्धा होती आणि आत्ताच्या काळातसुद्धा ती तशीच आहे. त्यामुळे खिसा ही गोष्ट खरं तर किती त्याच्यामध्ये आपल्या आठवणी असतात दडलेल्या. खिशाची सफर अशीच सुरू ठेवूच या. एकीकडे प्रश्न उत्तरांची सफरसुद्धा सुरू करूया. आयुष्यात खिसा रिकामा झाला तरी चालेल पण मनाचा खिसा कधी रिकामा होऊ देऊ नका असं एक छोटंसं म्हणावंसं वाटतंय जाता जाता. कारण प्रेम, आपुलकी, माणसांची माया भरून ठेवण्यासाठी जर तो खिसा आपण मनाचा वापरला तर आपलं जगणं आपल्याला कायम श्रीमंतच वाटत राहील. त्यामुळे तुमच्या खिशातल्या अशाच

रंजक आठवणी तुम्ही आठवत रहा, जमल्यास आपणही त्याबद्दल बोलू, पण ऐकत रहा आणि छान त्या आठवणींनी आनंदी रहा, खिसा भरलेला राहील तुमचा सगळ्या या आठवणींनी आनंदानी असं आपण म्हणूया. आणि एक गाणं ऐकवते, त्यानंतर प्रश्नही विचारते आजच्या कार्यक्रमातले, त्यामुळे ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्सवर 12:28 झालेली आहेत. प्रश्न विचारायची वेळ झालेली आहे. रंजक सफर कार्यक्रम आपला सुरू आहे आणि पहिला प्रश्न आहे ना तो थोडासा सकाळी आपण जे बोलत होतो त्या विषयावरती विचारते आणि दुसरा प्रश्न सुद्धा आजच्याच एका चित्रपटाविषयी म्हणूया. आपण लेखक चित्रपट याविषयी आहे. पण पहिला प्रश्न सकाळचा आजचा जो आपला विषय होता की महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ या सगळ्यांचे एकत्र जे चित्रपट याविषयी आपण सकाळच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात बोलत होतो तर त्यावेळेला आपण अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन यांचा बनवा बनवी सारखा सुपरहिट चित्रपट याविषयी सुद्धा बोललो. पण या तिघांचा आता महेश कोठारे थोडंसं त्यांच्या चित्रपटाविषयी आपण बोलत नाही आहोत पण ह्या तिघांचे किंवा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट तर चिकारच आहेत एकत्र. पण या तिघांचा जसा चित्रपट होता अशी ही बनवा बनवी तसाच या त्रिकुटाचा एक शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं. बॉक्स ऑफिसवर सुद्धा चित्रपट भरपूर चाललेला होता पण या चित्रपटानंतर मात्र ते तिघे कधीही एकत्र काम करू शकले नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे नंतर आपल्यात नसल्यामुळे त्यांनी या चित्रपटानंतर एकत्र काम करायला त्यांना नाही मिळालं. साधारण 14 वर्षानंतर त्यांनी नवरा माझा नवसाचा हा चित्रपटात खरं तर ते एकत्र दिसू शकले असते कारण सचिन यांच्या मनात त्यांचा विचार होता भूमिकेसाठी. अशोक सराफ मात्र नवरा माझा नवसाचा या चित्रपटात होते पण त्याआधी नवरा माझा नवसाचा आधी एक शेवटचा चित्रपट आहे या तिघांचाही तो कोणता त्याचं नाव सांगा मला. आजच्या कार्यक्रमात आपण या सगळ्यांच्या चित्रपटांबद्दल बोलत होतो त्याचा उल्लेखही झाला तर सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एकत्र असा चित्रपट कोणता होता तो त्याचं नाव लगेच फोन करा आणि सांगा. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच. परत एकदा सांगते 4515 4134 आणि 4515 4135 02 हा आहे STD कोड आपल्या मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।

आपले नेहमीचे श्रोते आपल्याला उत्तर देणारे आहेतच भरपूर, पण आज आनंद या गोष्टीचा आहे की आज खूप वेगवेगळ्या श्रोत्यांनी फोन केला होता आणि त्यांनीही कार्यक्रमात सहभाग त्यांचा झाल्यामुळे खूप छान आज वेगवेगळ्या श्रोत्यांनी आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. कार्यक्रम आवडल्याचंही सांगितलेलं आहे, त्यामुळे खूप मनापासून धन्यवाद सगळ्यांना. प्रश्न विचारलेला होता मी आत्ता पहिला की सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा चित्रपट कोणता होता जो एकत्र असा त्यांनी केलेला होता. तो त्या चित्रपटाचं नाव अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच, बऱ्याच जणांनी सांगितलं बरोबर, आयत्या घरात घरोबा हा तो चित्रपट. आणि आयत्या घरात घरोबा या चित्रपटानंतर तब्बल 14 वर्षांनी ते पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता होती, पण नंतर मात्र ते एकत्र दिसू शकले नाहीत. त्यामुळे आयत्या घरात घरोबा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला एकत्र असा. उत्तरं बरोबर दिलेली आहेत मंगला शेठ, दीपाली विचारे, मंगेश दामले, शुभांगी कारेकर, संतोष तुपशेंद्रे छत्रपती संभाजीनगर, स्वाती पित्रे अलिबाग, संजय गांधी, दीपा पालकर, प्रमोद राऊत धाराशिव, अमृता प्रधान ठाणे, मुग्धा ललित, शुभलक्ष्मी मस्तकार, अरुणा पटवर्धन सायनहून, माधवी जोशी, या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. सगळ्यांचं अभिनंदन, खूप छान सगळ्यांनी, कार्यक्रमही आवडतोय सकाळपासूनचा, वेगवेगळी गाणी ऐकायला मिळत आहेत, ह्या सगळ्या चित्रपटांबद्दल आठवणी जाग्या झाल्या, खिशाबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या, त्यामुळे या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. खूप छान प्रतिसाद सगळेजण देत आहेत. 12:43 झालेली आहेत. पुढचा प्रश्न लगेचच विचारते, तुम्हाला आता दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच. आजचा दुसरा प्रश्नसुद्धा आहे, तो पण चित्रपटाबद्दलच आहे, पण आज आहे नासी फडके म्हणजेच नारायण सीताराम फडके हे युग प्रवर्तक मराठी कादंबरीकार, कथाकार, मराठी लघुनिबंधाचे आद्य प्रवर्तक आणि साहित्य समीक्षक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचा सुद्धा आज जन्मदिन आहे. 4 ऑगस्ट 1894 रोजी त्यांचा जन्म झाला. आणि नासी फडके यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, त्यांनी एक त्यांचं मुख्य म्हणजे वाचकांना सौंदर्य दर्शन घडवणं, आल्हाद देणं हे कादंबरीकाराचं प्रमुख कार्य. या भूमिकेतून त्यांनी प्रमाणबद्ध, आटोपशीर, लाघवयुक्त कादंबऱ्यांचं एक युगच मराठीमध्ये सुरू केलं आणि त्यातल्याच एका कादंबरीवरून मराठी चित्रपट काढण्यात आला ज्याचं नावही त्या जे कादंबरीचं नाव आहे त्याच नावाचा चित्रपटही आला. तर नासी फडके यांच्या कोणत्या कादंबरीवरून मराठी चित्रपट काढण्यात आला ज्याचं नाव तेच आहे जे कादंबरीचं आहे, तर लगेचच फोन करा आणि उत्तरं द्या, सांगा बरं.

श्रोत्यांची साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।

नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

बरोबर उत्तरं दिलेल्यांची नावं सांगते. प्रश्न विचारलेला होता नासी फडके यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने की त्यांनी लिहिलेल्या कोणत्या कादंबरीवरून मराठी चित्रपट काढण्यात आला. ज्या कादंबरीचं नाव आहे तेच त्या चित्रपटाचं नाव होतं. कादंबरीचं नाव कलंक शोभा 1933 सालची आणि त्यावरून नंतर मराठी चित्रपट काढण्यात आलेला होता. बऱ्याच जणांनी तो बघितला असल्याचं किंवा कादंबरी वाचल्याच्या आठवणी सांगितल्या. बरोबर उत्तर ज्यांनी दिली त्यांचं नाव मुग्धा ललित पुणे, शुभांगी कारेकर, प्रमोदराव धाराशिव, चंदा आमरे, संतोष तुपशेंद्रे, महेश कराडे, दीपा पालकर, अरुणा पटवर्धन सायनहून, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपाली विचारे आणि मंगला शेट या सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले. सगळ्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. सकाळपासून आपल्या कार्यक्रमात जेव्हा आपण चार मित्र आणि चार दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्या जोडीबद्दल बोलत होतो, खिशाबद्दल बोलत होतो, किंवा आपण रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या आपल्या युवा मित्राशी बोलत होतो, हे सगळे कार्यक्रम आवडल्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत, प्रतिसाद नोंदवला आहे. प्रमोदराऊत धाराशिव, सुहास पांडे, पंढरीनाथ काबाडी, संतोष शिंदे, शंकर यांचा फोन आला होता, अविनाश प्रभू, सँडर्स रोड, नंतर दीपा पालकर, शुभांगी कारेकर, मंगेश दामले, मनोहर खामकर, मिलिन टिपणीस, मिसेस सावंत ठाण्याहून आणि संतोष तुपशेंद्रे या माधवी जोशी या सगळ्यांनी फोन करून आपल्या प्रतिक्रिया आणि आपला प्रतिसाद नोंदवला. त्याबद्दल मनापासनं सगळ्यांचे धन्यवाद.

श्रद्धेय कार्यक्रमातलं आता एक शेवटचं गीत ऐकूया. आज या गीतासह इथेच थांबूया. कार्यक्रमात प्रतिसाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा आपली भेट लवकरच होईल. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आत्ता मात्र मी दीप्ती लेले आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद.

आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कामकाजात अडथळा आणणं योग्य नाही असं सांगत बिर्ला यांनी कामकाज चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन विरोधकांना केलं. तरीही गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर गृहनिर्माण आणि नागरी विकास विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्याला संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराला विरोध करणारे आता देणगीत अपहार झाल्याचं सांगून नक्राश्रू ढाळत देशाची दिशाभूल करत असल्याची टीका रिजिजू यांनी केली. मात्र अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. या विधेयकाच्या मसुद्यावर राज्य सरकारकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे असं जोशी म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक संसद भवनात आज झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेक नेते या बैठकीत उपस्थित होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची एकजूट प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी अशी बैठक आयोजित केली जाते. तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून नव्यानं स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे खासदारही या बैठकीत सहभागी झाले होते. ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे. ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या विषयसूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. शाळांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांचं सायबर धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्य सरकारनं शाळांमध्ये अंमली पदार्थ मार्गदर्शन आणि समुपदेशन समित्या स्थापन करण्याचा तसंच अंमली पदार्थमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डी वाय पाटील यांचं आज कोल्हापुरात निधन झालं. ते 90 वर्षांचे होते.

0: ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: महाराष्ट्रात शिक्षण महर्षी म्हणून गौरवले गेलेले डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप या गावी झाला. एम ए एल एल बीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1983 प्रथम रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था तसंच शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यात 2 अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. समाजाप्रती त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 1997 पद्मश्रीनं गौरव. डीवाय पाटील यांची राजकीय कारकीर्द 1957 कोल्हापूर नगरपालिकेतल्या नगरसेवकाच्या पदापासून सुरू झाली. 1967 आणि 1972 विधानसभा निवडणुकीत ते पन्हाळा मतदारसंघातून निवडून आले. 2009 त्रिपुरा तर 2012 बिहार आणि 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2 वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री प्रताप सरनाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांनी डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं असून आदरांजली वाहिली आहे. भारतासह 60 देशांवर नव्यानं आयात शुल्क लावण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतल्या 25 राज्यांनी न्यायालयात त्याला आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यावसायिकांना फटका बसेल असा दावा या राज्यांनी याचिकेमध्ये केला आहे. न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे ही शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. या निदर्शकांमध्ये महिला आणि मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली होती. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुले आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगल्या सुविधा आणि विकास या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचे तूप आणि खाद्यतेल यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचं उल्लंघन करणारा असल्याचं प्राधिकरणानं समाज माध्यमावर म्हटलं आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरातीत मध, ॲपल सायडर व्हिनेगर, खोबरेल तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचे दूध आणि इतर तत्सम उत्पादनांच्या बाबतीत 100% शुद्धतेचा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा तुषार सुवीर याला पात्रता फेरीतच जपानचा शोगो ओगावा याच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. महिला दुहेरीत आज प्रिया कोंजिंग बाम आणि श्रुती मिश्रा तर पुरुष एकेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय मैदानात उतरतील. पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा या स्पर्धेत खेळत नसल्यानं महिला एकेरीचं नेतृत्व तन्वी शर्माकडे आहे. भारताचा सात्विक साईराज रांकीरेड्डी खांद्याच्या दुखापतीतून अजून बाहेर आलेला नसल्यानं तो आणि त्याचा साथीदार चिराग शेट्टीही यंदा स्पर्धेबाहेर आहेत. या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 30व्या BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीचे गुण मिळवण्याच्या दृष्टीनं भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 तहकूब. अन्न सुरक्षा सुधारणा विधेयकांतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कपात करणार नाही असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांचं राज्यसभेत आश्वासन. महाराष्ट्रात व्यसनमुक्तीविषयीचे धडे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी डी वाय पाटील यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रोहित धारप यांच्या गायनात राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अतुल फडके यांची.
1: एका मागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यवधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता।